0: सांगा की मी कृष्णा आयरन कॅल्शियम सगळ्यांनी सकाळी स्वस्थ आहे सुरक्षित परिवार
1: रेडिओ गृहकार्यक्रम सहकार्य स्वास्थ्य कार्यालय मध्ये चालीस मजारी संदेश